0: अजीत कडकडे ह्यांनी सांगितले, एक पद ऐकतो आशिले. आता डॉक्टर चित्रा नायक ह्यांनी योजना आणि व्यक्तित्व विकसन ह्या विषयाबद्दल त्यांगेल विचार वंटून घेतो असा. ते
1: युवकांक कशी आईची परिस्थिती वाईट करच्या लागला म्हणून पहिले आम्ही युवक म्हळ्या कोण म्हणून विचार करूया. बीची एकणीन म्हणताची युवकरू बालकरू मुदुकरू म्हणून. हे युवकरू बालकरू मुदुकरू हे तीन शब्दांतू करू कॉमन, करू म्हळ्यार इमॅच्युअर, बालकरू म्हळ्यार बाल्यावस्था भितर बी आमी इमॅच्युअर उरताच, सांचेडू वा माफ कर रे म्हणून सोडून दिताच. युवा आसतना बी ताजे इतर करू तवळ बी कसं तरी यंग एजार चूक केलं रे सोड रे म्हणून आम्ही सोडताच. आणि मुदू करू मांतार झाल्या नंतर बी आता मांतार झाला रे ताका वय झाला रे म्हणून सोड म्हणतात. तर ताका धरची केन्ना ताण नियंत्रण

0: तागेल मन तागेल नियंत्रण आशिले फाल्या युद्धा वचका म्हळ्यार पयले दिसा 24 तास पूर्ण न्हीद करताले खंय मध्ये उठना तशी फाल्यां आपूण बॅटल करचें वचका नवें म्हण हांव न्हिदलां म्हूण आमकां जातवें तशी न्हीद रात्री वरी एक एकदां न्हीद येना फाल्या वचका म्हळ्यार पुरा 24 तास नित्य तितलें तागेले कसं उरशिली मनस परिस्थिती आशिली तशी तो कितें करतालो म्हळ्यार लिडरशीप क्वॉलिटी म्हळ्यार ताणें प्रत्येक बॅटलान तूं तो कसो करतालो म्हळ्यार तांबडो शर्ट घांग येतालो कोण केकल्यान विचारलें काय ताका नेपोलियन तो तांबडो शर्ट कित्याक घांग घेत रे म्हूण हांव प्रेरणा दिवच्याक म्हगेले फॉलोवर्सांक सैनिकांक पटणेक म्हाका घाय जाल्यार अजिबात तें रक्त तांकां दिसलें आनी तांणी भिवने दुसरें कारण म्हळ्यार म्हगेले वैर्यांक हच्ची नेपोलियन पार्ट म्हूण हांगा न्हू मार्चाक इजी जावका पळय म्हगेले लिडर मार्चाक इजी जावका म्हूण आपूण रेड शर्ट घांग घेतला आमी कित्याक भिवका म्हूण हांगा न्हू ताणें पुरा तागेले सैनीक लोकांक एक नमुन्याचे चंद ट्रेनींग दिवन सोडिले रियल लिडरशीप क्वॉलिटी म्हळ्यार नेपोलियन बोनापार्टा कडच्यान शिकका तशी लिडरशीप क्वॉलिटी येवका म्हळ्यार ताका सतत प्रयत्न जावका पण आजकालची चेडवां कितें जाला कुडसा तांकां मस्त एन्जॉयमेंट जाय आनी स्पॉटलायट सिंड्रम आपूण कशें दिसता कसो कपडो घाल्या चंद दिसता आपूण इंग्लीश कशें उलयता आज म्हगेलो मेकअप समजला की ना हे पळोवच्याक वता युवक आनी युवत्यो आनी तांचे भितर कितें जाता म्हूण सांगल्यार तांगेले पांय खंय तरी घसरता आनी कस तरी वायट व्यसनाक लागताची आनी तांगेले लायफ मिजरेबल करून घेताची आमी कशी उरो दिशाक काळे उरो निळे उरो नेपोलियन बोनापार्ट म्हणके गिड्ड उरो नाजाल्यार अब्राहिम लिंकना म्हणके पेंटर आल पूत उरो गरीब उरो आमगे लक्ष उरका की एपेक्स पॉयंट हांव पावतलो देवान म्हाका बुद्धी दिल्या हांव ताजो उपयोग करतलो आनी हांव वन ऑर द अदर डे ते एपेक्स पॉयंटा पावतलो म्हूण युवकाल मनांत आशा किरण उरका केन्ना निराश जावने परिक्षे मार्क्स कमी पडल्यार बी निराश जावने आनी केन्ना आत्महत्या करून घेवने आत्महत्या एक महान पाप आसा आनी आत्महत्या कोण करून घेता कोणाक धैर्य ना जीवन करच्याक नाजाल्यार अंजू बुरूक तो की एकदां फेल जाल्यार अयो फेल जाले म्हण घेवन फ्यू सेकेंड इयर उरो नाजाल्यार IIT पोरां आजकाल आत्महत्या मस्त करून घेतात तांणी कित्याक करून घेता म्हळ्यार निराश हताश दिनहीन जाल्यार तशी करून घेतात ते केन्ना करून घेने तो युवकाने युवक म्हळ्यार प्रत्येक कश्ट युक्तीन व शांत कर न्हू कर्मशील उरतलो युवक त्या खातीर म्हगेले आज सांगचें उदाहरण म्हळ्यार युवका निमित्त प्रत्येक देश आज जिवंत आसा प्रत्येक 18 to 80 years old आमगेले युवकांत कांय ना आई बाबा म्हूण प्रिती आसा ना समाजा वयर प्रिती आसा ना आपणाले देहा वयर प्रिती आसा देहा वयर प्रिती ना म्हूण आमी सगळें नमना रोग आतां कालान 30-32 हार्ट अटॅक येता इतले मोठे मोठे एलिफंटा म्हणके मोठे जावन पडताची ऑनलायन हाडोसुचे खावचे आपणाले देहा वयरच कोणाक आसक्ती ना ताजे बद्दल काळजी ना तो देशाक काळजी करता देह शरीर रे देश शरीर तर ते म्हणटा दयानंद सरस्वती त्या खातीर देह आनी देश दोन टू फेसीस ऑफ द सेम कॉयन त्या खातीर आमी पयलो आमगेले आरोग्य राखून घेवका आनी ताज नंतर आमगेले आई बाबाल काळजी घेवका ताज नंतर टिचर्सां रिस्पेक्ट दिवका समाजा भितर गरीब दुर्बल मानतार लोकांक आमी काळजी घेवका तशी आमी देशा प्रेम करका हेची युवक लोकांक आज हांव सांगचे उपदेश आज म्हाका रेडियो स्टेशनांतू एक हांग उलोवचे सुसंधी मेळ्ळी आनी युवक लोकांना म्हगेले हे भाशणा निमित्त प्रेरणा जावन एक दोन युवक तरी बदल्ले म्हळ्यार म्हाका अत्यंत खुशी जाता म्हूण सांगून हांव म्हगेलें हांगा भाशण समाप्त करता
1: युवजन आनी व्यक्तित्व विकसन हे विशया बद्दल डॉक्टर चित्रा नायक तेमगेले थोडे विचार तुमगेल वर्सी वंटून घेतलेली आतां अक्षदा हेंगेले स्वरांतू विकास प्रभू हेंगेलेक रचना स्वर संयोजन केला ती दिलीप

उल्फा खोजा हिंगल स्वरांतु विकास प्रभु हिंगले रचन तुम्ही ऐकतोशिले हेपदाचे संगीत संयोजन केलेले ते दिलीप वजे हेजे बरोबरी आयची कार्यक्रम मन करया नमस्कार।

0: राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू कल से दो दिन के आंध्र प्रदेश के दौरे पर रहेंगी। राष्ट्रपति कल विजयनगरम में केंद्रीय जनजातीय विश्वविद्यालय के प्रथम दीक्षांत समारोह में शामिल होंगी। भारत ने अफगानिस्तान में पाकिस्तान के हवाई हमलों की आज कड़ी निंदा की। इन हमलों में महिलाओं और बच्चे समेत कई आम नागरिक मारे गए हैं। विदेश मंत्रालय ने एक बयान में कहा कि पाकिस्तान की ये खुली आक्रामकता अफगानिस्तान की संप्रभुता पर हमला और क्षेत्रीय शांति और स्थिरता के लिए सीधा खतरा है। भारतीय सेना ने मीडिया की उन खबरों को खारिज कर दिया है जिनमें दावा किया गया था कि चीन की पीपल्स लिबरेशन आर्मी ने हाल में अरुणाचल प्रदेश में घुसपैठ की और वहां शिविर स्थापित किए। सेना ने कहा कि ऐसी खबरें गलत और बेबुनियाद हैं। अमरीका और ईरान सैन्य हमले रोकने तथा हॉर्मुज जल डमरू मध्य से वाणिज्यिक जहाजों का आवागमन फिर शुरू करने पर सहमत हो गए हैं। राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप ने दोनों पक्षों के बीच कल कतर में वार्ता के नए दौर की घोषणा की है। इधर ईरान ने राष्ट्रपति ट्रंप के इस दावे को खारिज कर दिया है। उप विदेश मंत्री काजेम गरीबाबादी ने कहा कि कतर के साथ ईरान की बातचीत सामान्य रूप से जारी है। भारतीय महिला क्रिकेट टीम ने 2028 में होने वाले लॉस एंजलिस ओलंपिक खेलों के लिए अपना स्थान पक्का कर लिया है। आईसीसी ने आज पुष्टि की कि भारत सहित ऑस्ट्रेलिया, ब्रिटेन और दक्षिण अफ्रीका ने भी ओलंपिक खेलों में जगह बना ली है। भारतीय टीम ने T20 विश्व कप में अपने महाद्वीप में सर्वश्रेष्ठ प्रदर्शन के आधार पर क्वालिफाई किया। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: ಆಕಾಶವಾಣಿ ಧಾರವಾಡ. ಪ್ರಿಯ ಕೇಳುಗರೆ, ನಾಳೆ ಬೆಳಗ್ಗೆ ನಮ್ಮ ನಿಲಯದಿಂದ ಪ್ರಸಾರವಾಗುವ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳ ಪರಿಚಯ. ಬೆಳಗ್ಗೆ 6:05 ಭಕ್ತಿ ಸಂಗೀತದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ವಂದನ, 6:25 ಡಾ ಅರವಿಂದ ಕುಲಕರ್ಣಿ ಅವರಿಂದ ಚಿಂತನ, 6:30 ರೈತರಿಗೆ ಸಲಹೆಗಳು, 6:35 ಜನಪದ ಸಂಗೀತ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಸಿರಸಿ ತಾಲೂಕಿನ ಹಣಗಾರದ ಶ್ರೀಧರ್ ಭಾಗವತ್ ಹಣಗಾರ್ ಮತ್ತು ಸಂಗಡಿಗರಿಂದ ಯಕ್ಷಗಾನದ ಪದ, 6:50 ಜನಸಾಮಾನ್ಯರಿಗಾಗಿ ತಂತ್ರಜ್ಞಾನ ಪ್ರಾಯೋಜಿತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, ಪ್ರಸ್ತುತಿ ಮಾಯಾರಾಮನ್, ಪ್ರಾಯೋಜಕರು ಕೆಎಲ್ಎಸ್ ವಿಡಿಐಟಿ ಹಳ್ಳಿಯಾಳ. 7:05 ಮತ್ತು 12:00 ಪ್ರದೇಶ ಸಮಾಚಾರ ಕೇಳುತ್ತೀರಿ ನಮ್ಮ ನಿಲಯದಿಂದ. 7:15 ವಚನಾಮೃತ ಸಾಪ್ತಾಹಿಕ ಸಂಚಿಕೆ, ಪ್ರಸ್ತುತಿ ಶರಣಬಸವ ಚೋಳಿನ್, ಪ್ರಾಯೋಜಕರು ಶ್ರೀ ಬಸವೇಶ್ವರ ಪೀಠ ಕರ್ನಾಟಕ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ ಧಾರವಾಡ. 7:45 ಕನ್ನಡ ಚಿತ್ರಗೀತೆಗಳು, 8:30 ಕರ್ನಾಟಕ ಶಾಸ್ತ್ರೀಯ ಸಂಗೀತ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಎಕೆಸಿ ನಟರಾಜನ್ ಅವರಿಂದ ಕ್ಲಾರಿಯೋನೇಟ್ ವಾದನ, ವಿದ್ಯಾ ಕಲಕೋಟೆ ಅವರಿಂದ ಸುಗಮ ಸಂಗೀತ ಆಲಿಸುತ್ತೀರಿ 9:05. 9:15 ಭಕ್ತಿ ಸಂಗೀತದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅರ್ಪಣ, 9:30 ಸಂದೇಶಾಧಾರಿತ ನಂದನದಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ಚಿತ್ರಗೀತೆಗಳನ್ನು ಕೇಳುತ್ತೀರಿ. ವಿವಿಧ ಕಲಾವಿದರು ಹಾಡಿದ ಭಾವಗೀತೆಗಳು 10:30. 10:45 ಜನಪದ ಸಂಗೀತ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಕುಂದಗೋಳ ತಾಲೂಕಿನ ಬೆಟದೂರಿನ ಯಲ್ಲಪ್ಪ ಸಿದ್ದಪ್ಪ ತಿರ್ಲಕೊಪ್ಪ ಮತ್ತು ಸಂಗಡಿಗರಿಂದ ಗೀಗಿಪದ, ಮುಂಡರ್ಗಿ ತಾಲೂಕಿನ ನಿಂಗಪ್ಪ ಗುಡ್ಡದ್ ಮತ್ತು ಸಂಗಡಿಗರಿಂದ ಡೊಳ್ಳಿನ ಪದ ಕೇಳುತ್ತೀರಿ. 11:00 ಚಿತ್ರಗೀತೆಗಳು, 11:30 ಪಂಡಿತ್ ಉಲ್ಲಾಸ್ ಬಾಪಟ್ ಅವರಿಂದ ಸಂತೂರ್ ವಾದನ. ಇದುವರೆಗೆ ನಾಳೆ ಬೆಳಗ್ಗೆ ನಮ್ಮ ನಿಲಯದಿಂದ ಪ್ರಸಾರವಾಗುವ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಪರಿಚಯಿಸಿಕೊಂಡಿರಿ. ಆಕಾಶವಾಣಿ ಧಾರವಾಡ. ಈಗ ಸಮಯ 11:07. ನಿಲಯದ ಇಂದಿನ ಪ್ರಸಾರ ಕಾರ್ಯ ಇಲ್ಲಿಗೆ ಮುಗಿಯಿತು. ಇನ್ನು ಮುಂದೆ ಎಫ್ಎಂ 103 ಮೆಗಾರ್ಟ್ಸ್ ಕಂಪನಾಂಕಗಳ ಮೇಲೆ ಎಫ್ಎಂ ಗೋಲ್ಡ್ ಹಿಂದಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ದಿಲ್ಲಿ ಕೇಂದ್ರದಿಂದ ಪ್ರಸಾರವಾಗಲಿವೆ. ಇನ್ನು ವಿದ್ಯಾ ತಾರಸಿಂಗ್ಳಿಗೆ ಅನುಮತಿ ಕೊಡಿ. ಶುಭರಾತ್ರಿ. ಜೈ ಹಿಂದ್.